नमो सर्वाने समस्ते निदाने नमो देव देवे भेखी अभेवे नमो काल काले नमो सर्वपाले नमो सर्वगौणे नमो सर्वभौणे नंगी नाते नसंगी प्रमाते नमो पान पाने नमो मान माने